0: പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഈ ഗാനത്തോടെ ഇന്നത്തെ സ്മൃതിരാഗം ഇവിടെ പൂർണ്ണമാകുന്നു. നാളെ രാവിലെ 8:05 നിയമവേദി, പരാതികൾക്ക് മറുപടി പ്രതികരണങ്ങൾ.
1: ഫോഴ്സിലും ഭാര്യ ICDS ഓഫീസറുമായി വിരമിച്ചവരാണ്. ഷുഗർ മൂലം എന്റെ കാൽമുട്ടിന് താഴെ മുറിച്ചു കളഞ്ഞു. ഭാര്യ ഒരു ഹൃദ്രോഗിയുമാണ്. ഞങ്ങൾക്ക് 2 മക്കളാണ്. അവരുടെ വിവാഹം കഴിഞ്ഞു. ഞാനും ഭാര്യയുമാണ് താമസിക്കുന്നത്.
0: മറക്കാതെ ശ്രദ്ധിക്കൂ, വീട്ടിൽ നിന്ന് ഇറങ്ങുവാൻ സാധിക്കില്ല. നാളെ രാവിലെ 8:05 നിയമവേദി, പരാതികൾക്ക് മറുപടി പ്രതികരണങ്ങൾ.
1: ഇത്രയും നാളും ഞങ്ങൾ ഉപയോഗിച്ചിരുന്ന പൊതുവഴിയിൽ വലിയ വാഹനങ്ങൾ വരുമായിരുന്നു. ഈ വഴിയുടെ ഒരു മതിൽ ഒരമ്പലത്തിന്റെ സൈഡിലൂടെയുള്ള വഴിയാണ്. എന്നാൽ ഇപ്പോൾ അമ്പലക്കാർ ആ വഴിയിൽ മതിൽ കെട്ടി പൊതുവഴി ചുരുക്കിയിരിക്കുകയാണ്. എന്റെ വീട്ടിലേക്ക് ഒരു ഓട്ടോ പോലും വരാത്ത.
0: ഇനി 11 മണിക്ക് ഹിന്ദിയിലും 11:05 ഇംഗ്ലീഷിലും വാർത്തകൾ. തുടർന്ന് 11:10 സദ്ഭരണത്തിന്റെ 12 വർഷങ്ങൾ, ഭാരതത്തിന്റെ ആഭ്യന്തര സുരക്ഷ ഒരവലോകനം എന്നിവ കേൾക്കാം.
2: ആകാശവാണി സമാചാർ കെ സാത്ത് മേ സർ ഫിറോസി. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज फ्रांस के एविया में G7 शिखर सम्मेलन के एक उच्च स्तरीय कार्यसत्र को संबोधित किया. उन्होंने कहा कि बदलती वैश्विक परिस्थितियों में अंतर्राष्ट्रीय साझेदारी के लिए विश्वास सबसे महत्वपूर्ण है. प्रधानमंत्री ने कहा कि भारत हमेशा मानवता पहले के सिद्धांत पर चलता है. उन्होंने अंतर्राष्ट्रीय सौर गठबंधन, मिशन लाइफ और एक पेड़ मां के नाम जैसे भारत के प्रयासों का उल्लेख किया. श्री मोदी ने कहा कि भारत की सोच वसुधा कुटुंबकम यानी विश्व एक परिवार है पर आधारित है. उन्होंने कहा कि प्राकृतिक आपदाओं के समय भारत हमेशा जरूरतमंद देशों की सहायता के लिए आगे रहा है. प्रधानमंत्री ने वैश्विक शांति और स्थिरता के लिए संवाद, कूटनीति तथा अंतर्राष्ट्रीय कानूनों के सम्मान पर जोर दिया. शिखर सम्मेलन में भाग लेने के अलावा प्रधानमंत्री मोदी का व्यस्त राजनयिक कार्यक्रम भी है. वो कनाडा के प्रधानमंत्री मार्क कार्नी, ब्रिटेन के प्रधानमंत्री कील स्टारमर और संयुक्त अरब अमीरात के राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान के साथ द्विपक्षीय बैठकें करेंगे. आज रात वे फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों द्वारा आयोजित भव्य रात्रि भोज में शामिल होंगे. प्रधानमंत्री मोदी की कल अमरीका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप के साथ मुलाकात होगी. वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा है कि प्रधानमंत्री मोदी और फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के भारत फ्रांस नवाचार वर्ष के साझा दृष्टिकोण ने भारत इनोवेट्स की आधारशिला रखी, जो भविष्य के लिए एक परिवर्तनकारी मंच बन गया है. श्री गोयल ने ये बात फ्रांस के नीस में भारत इनोवेट्स के समापन समारोह में कही. कृषि और किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान ने नई दिल्ली में उच्च